डोलन ते राखो प्रभु नानक दे कर हाथ जेता जियो पिंड सब तेरा तू अंतर जामी पुरख भगवान दासन दास कहे जन नानक जेहा तू कराहें